0: Center 95.5, North South 95.6, East West 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: Sakar Beats.
4: Sakar Beats.
3: संगीत प्रेमी श्रोत्यानो नमस्कार सुस्वागतम सुप्रभात मी आशा करते का आपण ठीक आहात मजेत आहात रचनी करीत आहात ऑन RM3 रेडिओ मनोरंजन तर रसिक होता असा अप्रतिम कार्यक्रम आहे 10 वाजतापर्यंत तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी तर रसिक होणे हमीच प्रमाणे आमची साथ आपण नक्कीच त्या कार्यक्रमाचा शेवटपर्यंत म्हणजे 10 वाजतापर्यंत तर रसिक हो शुभारंभ करूया आजचा आपला सकाळ बीच कार्यक्रम एका अप्रतिम गणेश गाण्याने

रसिको अगदी अप्रतिम सुरुवातच झालं आजचा आपला सकाळ बीच कार्यक्रमाचा. आणि रसिको जिथे श्रद्धा असते तिथे परमेश्वराची कृपा नक्कीच असते. आणि रसिको प्रत्येक दिवसाची सुरुवात देवाच्या स्मरणाने करा तर बघा की दिवस सुंदर होईल. रसिको आणखी एक भक्तिगीताचा आस्वाद आपण घेऊया. नाराली पुनवाला इन द वॉसेस ऑफ अग्रिश आगवकर आणि साथी कलाकारांच्या.

तरसिखो पुनः एक दान नमस्कार सुस्वागतम सुप्रभात जनी हल्लीच रेडिओ मनोरंजन वर ट्यूनिंग केली आहे. सकाळपीच कार्यक्रम सालोन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 10 वाजतापर्यंत आणि रसिखो आपलाच कार्यक्रम आहे. तर या कार्यक्रमाचा आपण पुरेपूर आनंद घ्या 10 वाजतापर्यंत. आणि रसिखो डेडिकेशन करायचं असेल तर आम्हाला मेसेज पाठवा ऑन 5703 42 20 5703 42 20. आणि या क्षणी तुम्हा सगळ्यांसाठी या पुढील कोळी गीतासंदर्भात आपण केलेली आहे, तर नक्कीच आस्वाद घ्या.

0: Teresiko teres romantiko ya ya putil opretim gita sahar. Jinisajlaya in the verses of Vijay Bharti Sonali Sonawane ani sati kalakarancha. Ani rasiko jithe vishwas asto tithe prem adhikat sundar fulta.
1: हे दरबा आणि तुझ्या नव्या जीवनाची व सुखी संसाराची सुरुवात कर.

0: आपण दोघं अनाथ वाढलो, पण याला नाव मिळणार, आपलं नाव मिळणार. काय झालं?
1: आपल्या घरात कोणीच थोरलं नाहीये आपल्या बाळाला आशीर्वाद द्यायला.
0: असं कोण म्हणलं? एवढी जगाची मावली आपल्या सोबत आहे, अजून आपल्याला कोण पाहिजे?
1: हो ना, खरं बोलताय तुम्ही.
0: आणि हे बाळ आपल्या आयुष्यात आल्यामुळं आजपासून आपलं खरंच जीणं सजलंय.

0: सकाळ बीट्स
1: सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 to 10 AM.
2: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
3: RM3 Manoranjan Radio.
4: रसिकों का शंक नहीं क्या पन्नाता साथ सा ले भारी कार्यक्रम पूरे पूर आनंद खेता है रसिक रसिकों स्टेज निस्ते कनेक्टेड दहा वास्ता पर्यंत कारण तुम्हार सगलन साथी अप्रतिम गीत डांस निवड आपन केले आहे आणि अक्षण तुम्हार सगलन साथी या पुढील गीत डांस निवड आपन केले आहे जीवाचारान इन द वर्सेस ऑफ विजय भाटे आणि साथी कलाकारांच्या

0: राइट स्वाइप लेफ्ट स्वाइप करता करता नजर थांबली. फर्स्ट डेट झाली आणि सनईच वाजू लागली.
1: त्याला शिकव डेडिकेशन कधी वाजूया. आज सौ अंजू लक्ष्मण इटू
0: आजची नथ डिझायनर लेहंगा
1: त्यांचा वाढदिवस आहे.

व माझ्या तर्फेने सर्व अंजन यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. तर डेडिकेशन कमिंग फ्रॉम मावस बहीण सर्व सिमलाबाई मालू फ्रॉम पालमा. डेडिकेटिंग पुढील गाणं सर्व अंजसाठी.

रसिको एम्बिशन अनुसार एक्जैक्टली 20 मीटर वाला कार्यक्रम सामने साथी तर इस कनेक्टेड 10 वाजता पर्यंत रसिको जुनी गाणी म्हणजे भावना आठवणी आणि सुरांचा सुंदर प्रवास तर ऐकूया वैशाली सामंत यांच्या सुमधुर आवाजात दिसला गबाई दिसला.

हात नकलाऊ माझ्या सारीला अगदी अप्रतिम गाणं आहे रसिक हो. तर वैशाली सामंत यांच्या सुमधुर आवाजात आणखी एक गाणं ऐकूया, ही गुलाबी हवा.